चाली ताग जमी ताग चाली ताग जमी ताग झाला आमचं ताग जोगी ताग ताजी घेणे ताग नाक ताग जमी ताग नाक नाक जमी ताग नाक नाक जमी ताग नाक नाक झम चारिता झग चारिता झन झाले कोकु झाली दाबू तारी गेटे ताली झम चारिता झग धारिता झन झाले कोकु झाली दाबू तारी गेटे झम चारी झग धारी झग नाक नाक ताज झंड ताज झंड ताज झम चारी झग धारी झाले झाले कोकु ताज